गुर मिले कृष्णा यज्ञ बुझाए, गुर ते शांत वसै मन आए, गुर ते पवित पावन सोचो होए, गुर ते शब्द मलावा होए, बाज गुरु सब भरम पलाई, बिन नावै बहुता दुख पाई, गुरमुख होवै सो नाम त्याई, दर्शन सच्चै सच्ची पत होई, किसनो कहिए दाता एक सोई, कृपा करे शब्द मलावा होई, मिल प्रीतम साचे गुण गावा, नानक साचे साच समावा, गौड़ी गुआर री महला तीजा, सो थाओ सच मन निर्मल होए, सच निवास करे सच सोए, सच्ची बाणी जुग चारे जापे, सब किस साचा आपे आपे, कर्म होवे सत संग मलाई।

तारा तू घट घट अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज वडाना तू आपे दाता आपे भुगता जी हम तुद बिन अवर ना जा।

क्या देखा सूझ बूझ ना पावे, बिन नावे मन तृप्त ना आवे, जो जन्मे से रोग व्यापे, हमे माया दुख संतापे, से जन बाचे जो प्रभ राखे, सतगुर सेव अमृत रस चाखे, चल तो मन राखे अमृत चाखे, सतगुर सेव अमृत शब्द पाखे, साचे शब्द मुक्त गत पाई, नानक विचों

मिलै प्यारी तिसकै लागो पाई जो सुख दर्शन पेखते प्यारी मुख ते कहन ना जाई साची प्रीत ना टुटई प्यारे जुग जुग रही सुमाई जो दुपावै सो भला प्यारी तेरी अमर रजाई नानक रंग रते नारायण प्यारी माते सहज सुपाई सब

सत्य सोहे श्रेष्ठ जिन साजी सबना साहिब एक भया सेवत रहे चित जिन का लागा आया तिनका सफल भया मन काहे भूले मूड मना।

पाहे। गुरमुख दर साचै सचियार है, साचे माहे समाहे। अंतर सच्चा मन सच्चा सच्ची।

एक कर्म धर्म ना होए संजम, जाम ना एक पछाणी, वक्त सुहावा सदा तेरा, अमृत तेरी बाणी।